100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर 22 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 13 जुलै 2024. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं. गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत तुकाराम यांची शब्दरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आहे.

संजू अभ्यंकर यांच्या आवाजात सदाशिव जावडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आशिष केसकर. श्रोते हो, गीतगंगा या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना, संगीतकार श्रीधर फडके.

संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीतकार होते श्रीधर फडके. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गंगा हा कार्यक्रम इथेच संपला.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. सर
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था.

0: करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथून महारेलद्वारे विकसित नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं. पुढील 3 वर्षात हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलनं दिल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासांची कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होत असल्याचं सांगितलं. अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त म्हणून डॉ मंगेश गोंदवले यांनी पदभार स्वीकारला. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करणं, उत्पन्न वाढ आणि स्वच्छतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आठवडाभरात विभाग प्रमुखांकडून आढावा घेऊन विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे असं ते म्हणाले. वर्ध्यातील सावंगी मेघे पोलिसांनी कारवाई करत विनापरवाना गावठी मोहा आणि विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2 जणांना अटक केली. आरोपींकडून 2 दुचाकींसह 2,47,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाला शेतशिवारामध्ये बिबट्याचा बछड्याचा मृतदेह आढळून आला आहे. जेवणाला इथल्या शेतकरी निनाद गोंधळे याच्या शेतामध्ये 6 महिन्याच्या बिबट्याचा बछड्याचा मृत अवस्थेत आढळला, त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामामध्ये या घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिसांनी शहापूर गावाजवळ राष्ट्रीय मार्गावर एका ढाब्यासमोर नाकाबंदी करून अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी गाडी जप्त केली. या धडक कारवाईत 11,27,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: हम विविध भारती नागपूर केंद्र से बोल रहे हैं. सुबह के 11 बजे हैं. श्रोताओं प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती. कार्यक्रम की शुरुआत करते हैं इस देशभक्ति गीत से. शहीद इस फिल्म से ये गीत है. मोहम्मद रफी की आवाज, प्रेम धवन ने लिखा गीत और संगीत का

0: FM 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्षात अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापार वृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपुरात आयोजित ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीचा काल समारोप झाला. या बैठकीत सदस्य देशांनी एकमतानं मंत्रीस्तरीय जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांमधील चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत विमान इंधन, परिवहन क्षेत्रातलं कार्बन उत्सर्जन कमी करणं, शहरी वाहतूक केंद्रांचा विकास, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सहकार्य तसंच रेल्वे संशोधन नेटवर्क यासारख्या महत्वाच्या विषयांवर सहकार्याचा आराखडा मांडण्यात आला. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचिकांमध्ये या कथित गैरव्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंधन टाकीत बिघाड होतो असा समाज माध्यमांवर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागानं हा दावा फेटाळून लावत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. नागपूरच्या ताजबाग इथं हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्सनिमित्त काल शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शाही

0: गोंधलमध्ये सहभागी होत बाबा यांच्या दर्गावर चादर अर्पण करून देशात शांतता, सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. आज कुल शरीफ, मिलाद शरीफ, नातिया, मुशायरा आणि कव्वालीचे कार्यक्रम होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं असून यजमान इंग्लंडचा संघ आज 6 बाद 130 धावांवरून पुढे खेळेल. भारताला आता ऐतिहासिक विजयासाठी केवळ 4 खेळाडू बाद करण्याची गरज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: एफ एम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. दोपहर के 12 बजने वाले हैं. कुछ ही समय में आप सुनेंगे हिंदी समाचार. हम अनुप्रसारित कर रहे हैं.

श्रोते हो, आताच आपण डॉक्टर श्रीकांत ओक यांची गीतरचना ऐकली. स्वरणी संगीत होतं चंद्रशेखर कुडमेथे यांचं. श्रोते हो, शब्द कधी साधे तर कधी कठोर, कधी मनाला स्पर्श करणारे तर कधी जखम करणारे, पण काही शब्द असेही असतात जे मायेने भरलेले असतात. आईच्या ओठांवरचे ते मायेचे शब्द, काही झालं नाही मी आहे ना, इतकं ऐकूनच मनाला दिलासा मिळतो.

आई शपथ या चित्रपटातलं गीत ऐकविता होत रवींद्र साठे यांच्या स्वरात. सौमित्र यांची गीतरचना आहे, अशोक पत्की यांचं संगीत आहे.

0: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है। तो मेरा खास आग्रह है, वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं।
1: जल है तो हम है, आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं। रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं। इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से।
2: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली, विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन अप्लाय।
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड कॅन्सर। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर भास्कर सिंग। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529-2666। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 6:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
4: आकाशवाणी नागपूर, समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय परिवहन मंत्रालय, राष्ट्रीय रेल्वे प्रशासन आणि CRRC नानजिंग पुजेन यांच्या वरिष्ठ प्रतिनिधी मंडळानं महामेट्रोच्या मेट्रो भवन आणि हिंगणा डेपोला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली। उपमंत्री वॉंग गँग यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हरडीकर यांनी नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण केले। प्रतिनिधी मंडळानं हिंगणा डेपोतील देखभाल सुविधा, ऑपरेशन कंट्रोल प्रणाली आणि अत्याधुनिक तांत्रिक व्यवस्थेची पाहणी करून महामेट्रोच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे कौतुक केले। कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहे। या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले। केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। अमरावती विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादित कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करणे तसंच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे। यानुसार प्रत्येक विभागानं त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी अहवाल आदींची पडताळणी करून प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आज दिले। लोकशाही दिनात दाखल 12 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या। भारतीय नौदला स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दोणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल। नमस्कार।

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीनं जेजुरी येथे घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छतेच्या मर्यादित सुविधा लक्षात घेता वारकऱ्यांना आवश्यक स्वच्छता साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशानं सकाळी 11 ते 2 या वेळेत वारकरी बंधू भगिनींना 15,000 हायजीन किटचे निःशुल्क वितरण करण्यात आले. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या रुग्णालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर वारीत अपघाताच्या घटना होऊ नयेत यासाठी अल्पवयीन आणि वृद्ध चालकांवर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले. आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. वानाडोंगरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात राज्यात प्रथमच अत्याधुनिक मल्टीस्पोर्ट एरिनाचे लोकार्पण सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर दुर्गम भागातील निवासी शाळा आणि वसतिगृहांना ई व्हेकलचेही वाटप करण्यात आले. काही केंद्रीय मंत्रालयांतर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागानं म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. लॉर्ड्स मैदानावरील एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या महिला संघानं इंग्लंडचा 270 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 186 धावांत आटोपला. भारताकडून स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रभावी गोलंदाजी केली तर यष्टिका भाटियानं 113 धावांची शतकी खेळी साकारली. क्रांती गौडनं पहिल्या डावात 5 बळी घेत लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डावर नाव नोंदविणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. ठीक 8:45 पर हिंदी में समाचार हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे. कृपया समाचारों की प्रतीक्षा करें.

एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीची 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.